0: പാസ് മൈതാൻമേം ജാക്കർ ക്രിക്കറ്റ് കാ ഖേൽ ദേക്കർ നിംകി ചായാമേം ബൈഠ
1: അഗലാ ഖണ്ഡ് ദേഖോ കേശവ് അബ് റോസ് ദിന മേ ലഡ്കോംഗാ ഖേൽ ദേഖിനേ ഉധർ ആനേ ലഗാ നീം കെ നീചേ ബൈഠേ അപ്നാ ഖേൽ ദേഖ് രഹേ കേശവ് കോ ലഡ്കോ നേ കുഛ് ദിനോ അപ്നേ ഖേൽ മേം തോ ശാമിൽ നഹീ കിയാ മഗർ ഉസേ അപ്നീ ഹസീ മസാക് കാ വിഷയ ജരൂർ ബനാ ലിയാ ഥാ ഖേൽ മേ ഔട്ട് ഹോകർ ആയേ ഓർ പഹലേ സേ നീം കെ നീചേ आकर बैठे लटके बीच बीच में उसकी खोपड़ी पर तबला बजाते कभी मजाक में सिर पर हाथ भी जमा देते तो भी केशव मुस्कुराता रहता कुछ बड़े लटके सहानुभूति जताते उसकी खोपड़ी के पीछे मत पड़ो यार दुखता होगा केशव को कोई भी लटके अपनी टीम में शामिल नहीं किया था है ना
2: हाँ जी
1: वो रोज नीम की छाया में बैठकर खेल देखता रहता खेल से आउट होने वाले लड़के भी नीम की छाया में आ बैठते वे केशव को मजाक उड़ाते थे कलियाकुमायरुनु परिहसिकुमायरुनु कलियाकु इसका हिंदी शब्द क्या है रिमा
2: मजाक उड़ाना
1: ठीक है कभी कभी वे लड़के केशव की खोपड़ी पर तबला बजाते
0: खोपड़ी क्या है जी
1: ഖോപ്പടി സ്കൾ തലയോട്ടി കേശവ് വഹാം അപരിചിത് ഹേ നയാ ഹേ യേ ഭീ നഹീ അന്യ ലഡ്കോംഗി അപേക്ഷ വഹ് ഛോട്ടാ ഹേ നാട്ടാ ഹേ മസാക് ഉഡാനേ വാലേ ലഡ്കോംഗേ ബദലേ മേ കുച്ച് കർനേ കേ ലിയേ വഹ് അസക്ത് ഥാ ഇസ്ലിയേ വഹ് മുസ്കുരാതാ രഹാ ലേക്കിൻ കുച്ച് ബഡേ ലഡ്കോംഗോ ഉസ് പർ സഹാനുഭൂതി ഹുയി വേ കേതേ കേശവ് കി ഖോപ്പടി പർ മത് മാരോ उसको वेदना होगी रिजो अन्य लड़के केशव पर क्या क्या उपद्रव मचाते थे
0: लड़के उसको मसाक उड़ाते थे और उसकी खोपड़ी पर तबला बजाते थे
1: अब एक गृहकारी देना चाहूंगा गृहकारी लिख लो शहर में केशव के पहले दिनों का अनुभव वो अपनी डायरी के रूप में लिखता है केशव की संभावित डायरी लिखकर प्रस्तुत करो डायरी कल प्रस्तुत करना ठीक है आज का क्लास समाप्त होता है धन्यवाद
2: जी
3: अभी तक आप सुन रहे थे हिंदी पाठ अध्यापक थे डॉक्टर डी राजेंद्र बाबू छात्र थे रिजो और रिमा इसी के साथ आज का हिंदी पाठ यही समाप्त होता है नमस्कार